0: चाय का दे पेंगे की बस अंजमा तेरे बस अंजमा तुन चल मांगा मिले योल मांगा मैं सुबह जा दिए मांगा मैं चाय का दिए मांगा
1: Well, they've nang ye hoy, ye've hoy nang ye. I door an avalat na, I leap at avalat na. Ev nang ye hoy, Rosang of Shambon, Manoi. The Prinker dig or the fruit, Eker dig on the levels, Eker dig on the bellow. Ev tall dig in the doll, Ev tall dig in the doll.
2: Chilurowe zakonanya onyenya labuchandonya yananyar bolone Chilurowe zakonge ngiyandaya zamuje watangone pohna muje chilaroninyo nyar chilaronda tambarana bohna yadangane chanunga matonultanyawe
3: Еще короче, мы еще ем, боже мой, за ним деньги заводки.